0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामहा हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE गणसू. संस्कृतम वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 72 प्रथमं प्रार्थनां वदामः. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणू 90.4 FM KLE कणसूर.

नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषाला तुम्ही ऐकत आहात. पहाटेच्या या मंगलमय वातावरणात ईश्वराचे स्मरण, प्रेरणादायी विचार आणि मधुर भक्तिगीतांच्या साथीने आपण नव्या दिवसाची सुरुवात करूया. आज आहे रविवार 2 ऑगस्ट 2026 आणि आजचा सुविचार, मनुष्याच्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे श्रद्धा, सर्वात मोठे धन म्हणजे समाधान आणि सर्वात मोठा धर्म म्हणजे मानवता. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश, भारत येथे संशयास्पद गॅस गळतीमुळे किमान 53 लोक जखमी झाले. पुलेला गोपीचंद, भारतीय बॅडमिंटन खेळाडू यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला. दिवस होता आजचा. रजनीकांत आरोळे यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला, तोही आजच्याच दिवशी. हेलसिंकी मेट्रो फिनलंड सर्वसामान्यांसाठी सुरू झाले. दादरा व नगर हवेली प्रदेश पोर्तुगीजांकडून भारतात विलीन झाला, तोही आजच्याच दिवशी. एडॉल्फ हिटलर जर्मनीचे फ्युअरर बनले, तेही आजच. कॅनडा देशाच्या इतिहासातील पहिला सामान्य संप व्हॅक्युअर येथे झाला, तोही आजच्याच दिवशी. भारत सरकार कायदा 1858 या कायद्यानुसार भारतातील कंपनी राजवटीची जागा ब्रिटिश राजवटीने घेतली. मराठा साम्राज्यातील शिवाजी महाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले आणि तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली. घटना आजचीच आहे. साल होतं 1677. त्याचबरोबर आज आहे फ्रेंडशिप डे. भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस आपण साजरा करतो. मैत्री म्हणजे केवळ एक नातं नव्हे तर विश्वास, प्रेम, त्याग, सहकार्य आणि संकटात खंबीरपणे साथ देण्याचे सुंदर बंधन आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक खऱ्या मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. असा दिवस आपल्याला हेही शिकवतो की चांगले मित्र आपल्याला व्यक्तिमत्वाला योग्य दिशा देतात आणि जीवनातील प्रत्येक संघर्षात प्रेरणेचा आधार बनतात. चला या सुंदर संदेशासह दिवसाची सुरुवात भक्तिरसाने करूया. आणि आता आजचे जन्मदिवस सांगते. अर्षदयू, भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक यांचा जन्म आजचाच. तपन कुमार सरकार, भारतीय अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंते यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. पुरुषोत्तम शिवराम रेगे, कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक यांचाही जन्म आजच. रविशंकर शुक्ला, मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. पिंगाली व्यंकय्या, भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्याचे रचनाकार यांचाही जन्म आजच. आचार्य प्रफुल्लचंद्र रे, बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनीचे संस्थापक यांचाही जन्म आजच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कणसू, भक्तिमय सकाळ.

0: मृत्युमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली वेणुपुणी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण आध्यात्मिक विचार ऐकू.
1: युगानुयुगे माणसाचा अलौकिक शक्तीवर विश्वास असल्याचं सर्व जगभर आपल्याला आढळून येतं आणि अद्भुत अशा अनेक गोष्टी आपण सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत. आपल्यापैकी पुष्कळांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला असेल. माझ्या प्रत्यक्ष अनुभवाला आलेल्या काही सत्य घटना आपल्याला सांगून मी या विषयाचा आरंभ करीन. एकदा मी एका माणसाविषयी असं ऐकलं की जर कोणी माणूस आपल्या मनात काही प्रश्न धरून त्याच्याकडे गेला तर तो माणूस त्याची ताबडतोब उत्तरं देतो आणि मला असंही सांगण्यात आलं की तो भविष्य कथनही करतो. माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली आणि काही मित्रांना बरोबर घेऊन मी त्याला भेटायला गेलो. आमच्यापैकी प्रत्येकाला काही ना काही प्रश्न विचारायचे होते आणि चुका होऊ नयेत म्हणून आम्ही आमचे प्रश्न लिहून काढले आणि खिशात ठेवले. आमच्यापैकी एकाला पाहिल्याबरोबर त्या माणसाने आमचे कोणते प्रश्न होते ते सांगितलं आणि त्यांची उत्तरं दिली. त्यांनी नंतर कागदाच्या एका तुकड्यावर काहीतरी लिहिलं, तो गुंडाळला आणि त्याच्या मागच्या बाजूला मला सही करायला सांगितलं आणि तो मला म्हणाला, हा कागद वाचू नका, तो आपल्या खिशात ठेवा, मी पुन्हा मागेपर्यंत तो तसाच राहू द्या. आमच्यापैकी प्रत्येकाला त्यांनी असंच करायला सांगितलं. भविष्यकाळात आमच्या बाबतीत काय घडेल त्याचंही त्यांनी कथन केलं आणि नंतर तो म्हणाला, आता तुम्हाला वाटेल त्या भाषेतील एखादा शब्द किंवा वाक्य मनात धरा. त्याला न येणाऱ्या संस्कृत भाषेमधलं एक लांब लचक वाक्य मी मनात धरलं. तो म्हणाला, आता तो कागदाचा तुकडा तुमच्या खिशातून बाहेर काढा. आणि आश्चर्याची गोष्ट ही की ते संस्कृत वाक्य त्या कागदावर लिहिलेलं होतं. एक तास अगोदर त्यांनी ते लिहिलेलं होतं आणि त्यावर पुढील चेहरा लिहिला होता की मी जे हे लिहिलेलं आहे त्याला अनुसरून हा माणूस हेच वाक्य मनात आणेल. आणि तेच वाक्य मी मनात धरलं होतं. आमच्यापैकी दुसऱ्या एकाला असाच एक कागदाचा तुकडा दिलेला होता, त्यावर त्याची सही होती, त्याने तो आपल्या खिशात ठेवलेला होता. त्यालाही एक वाक्य मनात धरायला त्या माणसाने सांगितलं. त्याने अरबी भाषेतील एक वाक्य मनात धरलं. अरबी भाषा जाणणं त्या माणसाला अगदी अशक्य होतं. माझ्या मित्रानं कुराणातील एक उतारा मनात धरला होता आणि तोही त्या कागदावर लिहिलेला आम्हाला आढळला. आमच्यापैकी एक जण डॉक्टर होता. एका जर्मन वैद्यकशास्त्रातल्या पुस्तकातलं एक वाक्य त्यांनी मनात धरलं, तेही त्याच्या कागदावर लिहिलेलं आढळलं. काही दिवसानंतर मी पुन्हा या माणसाकडे गेलो. हेतू हा की पूर्वी कदाचित काही कारणामुळे आपली फसवणूक झाली असेल. मी दुसरे मित्र माझ्या बरोबर घेतले आणि यावेळी सुद्धा त्या माणसाला आश्चर्यकारक यश मिळालं.
0: आपल्या संतांनी सांगितलं आहे की सत्संग, सद्विचार आणि सत्कर्म हीच खरी ईश्वर भक्ती आहे. आपण मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतो, पूजा करतो, मंत्र म्हणतो, पण त्याचबरोबर आपल्या वागणुकीत नम्रता, दया, क्षमा आणि प्रामाणिकपणा असेल तरच भक्ती पूर्णत्वास जाते. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. त्याचा अर्थ दुःखी आणि गरजू माणसाच्या मदतीला धावून जाणे हीच खरी देवसेवा आहे. आपल्या दैनंदिन जीवनात एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवता आले तर तीच सर्वात मोठी पूजा ठरते. आता वेळ झालेला आहे एक छानस भक्तिगीत ऐकण्याची. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली बन तुम्ही 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सर्वात आधी मेष राशी. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. वृषभ रास, आर्थिक नियोजनात यश मिळेल, अनावश्यक खर्च टाळा. मिथुन रास, मित्र आणि सहकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल, संवादात संयम ठेवा. कर्क रास, कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील, ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल. सिंह रास, नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात, निर्णय आत्मविश्वासाने घ्या. कन्या रास, आरोग्याची विशेष काळजी घ्या, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार लाभदायक ठरेल. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. वेणू धोनी 90.4 FM KLE कणसू, भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील, सकारात्मक विचार ठेवा. वृश्चिक रास, संयम आणि शांत स्वभावामुळे कठीण कामे ही सहज पूर्ण होतील. धनु रास, प्रवासाचे योग आहेत, नवीन ज्ञान मिळण्याची संधी मिळेल. मकर रास, वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, रखडलेली कामे मार्गी लागतील. कुंभ रास, सर्जनशील कल्पनांना उत्तम प्रतिसाद मिळेल, विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. आणि शेवटची मीन रास, मानसिक समाधान लाभेल, कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी पाहू. सखाराम बापू बोकील पेशवा येथील मुत्सद्दी साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे यांच्या आज पुण्यतिथी आहे. त्यांचा मृत्यू 1781 साली झाला होता. श्रोतेव जीवनात श्रद्धा, मैत्री, सेवा आणि संस्कार या चार गोष्टी माणसाला खऱ्या अर्थाने समृद्ध बनवतात. आपल्या संतांनी आणि महापुरुषांनी नेहमीच प्रेम, समता, करुणा आणि परस्पर सहकार्याचा संदेश दिला आहे. हा संदेश आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. यासोबत मनीषा निरोप घेतीये. उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत मुलांमध्ये मूड स्विंग्स होण्याचे प्रकार कसे आहेत आणि काय त्याच्यावरती उपाययोजना आहे या संदर्भात. या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर विनायक कोपर्डे, जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये पीडियाट्रिक न्यूरोलॉजी डिपार्टमेंटला लहान मुलांचे मनोविकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्याचसोबत केलीज जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर सुद्धा. सर, वेणुगुरूंच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल.
0: आज आपण लहान मुलांमध्ये जो मूड स्विंग्स होतो त्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला हेच विचारेन की मुलांमध्ये जो मूड स्विंग्स होतो ते म्हणजे नेमकं काय होतं, काय असतं ते.
1: मूड स्विंग्स हा जरी इंग्रजी शब्द असला तर त्याला मराठीमध्ये आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण असं समजून घेऊ शकतो की मूड म्हणजे नेमकं काय, ही आपली मनोस्थिती किंवा भावना. नॉर्मली एका दिवसात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे इमोशन्स एक्सपिरियन्स करतो. जसं की आनंदी असतो कुठल्या वेळेत, कधी दुःखी असतो, कधी घाबरलेला असतो, कधी स्ट्रेस किंवा टेन्शन. ह्या सगळ्या भावनांचे प्रकार आहे आणि प्रिडॉमिनंटली एकाच वेळेत कधी कधी आपण नॉर्मल फील करतो, म्हणजे असं काही फील करत नाही किंवा अशा भावना काही असू शकत ही नाहीत कधी कधी. ज्या वेळेला ह्या भावना किंवा आपली मनोस्थिती इतकी उद्विग्न होते की ज्यामध्ये आनंद भरपूर होणं आणि त्या पाठोपाठ लगेचच दुःख होणं, आणि हे तीव्र गतीनं होणं किंवा भरपूर वेळेत भरपूर वेळ राहणं. उदाहरणार्थ कुणी आपली प्रशंसा केली की आपण समजू शकतो की आपल्याला आनंदी वाटतं, बरं वाटतं, चांगलं वाटतं, पण ते राहू शकतं किती, 15 मिनिटं, अर्धा तास. पण जर समजा की हा आनंद अगदी लहानसहान गोष्टीमुळे अगदी उंचीपर्यंत जात असेल, त्यामुळे आपलं वागणूक बदलत असेल, आपलं बोलणं बदलत असेल, आणखी आपण एकदम खुश होऊन ते भरपूर आजूबाजूच्या लोकांनाही काहीतरी विचित्र वाटायला लागतंय, आणि ते भरपूर वेळेपर्यंत टिकत असेल, जसं अर्धा दिवस, एक दिवस, एक दोन दिवस वगैरे पूर्ण टिकत असेल, आणि त्याच्यानंतर काय होतं की सडनली आपण दुःखी फील व्हायला सुरू होतो किंवा राग यायला सुरू होतो. तर असे जे झोकाळ्यासारखे वर खाली होण्याचे प्रकार असतात आपल्या मनाचे किंवा भावनांचे, त्याला आपण मूड स्विंग्स म्हणू शकतो. काही नॉर्मली होतात, येस नॉर्मली, पण ते अगदी लहान वयापासूनच, अगदी 1.5-2 वर्षाच्या मुलांच्या पासूनच मूड स्विंग्स हे होतात, आणि कुठल्या तरी एका वयात ते जास्त असतात. एस्पेशली जेव्हा मुले 4-5 वर्षाची असतात, ज्या वेळेला ते बाहेरच्या जगाशी जास्त संपर्कात यायला लागतात, त्यावेळेला ह्या मूड स्विंगचे प्रकार आपण जास्त प्रमाणात पाहतो. त्याचबरोबर किशोरवयीन मुलांच्या मध्ये 10-11 वर्षानंतर ज्या वेळेला हॉर्मोनल चेंजेस व्हायला सुरू होतात, त्यावेळेलाही हे मूड स्विंग्स आपण जास्त प्रमाणात पाहतो.
0: अच्छा, मग मूड स्विंग्स होण्यामागची मुख्य कारणं कोणती असू शकतात?
1: आपल्याला समजून घ्यावं लागेल की मूड स्विंग्स वयाप्रमाणे नॉर्मलही असू शकतात. उदाहरणार्थ लहान मूल, अगदी 2-3 वर्ष वयाचं मूल जर कुठल्या तरी लहान खेळणीसाठी किंवा आपल्या चॉकलेटसाठी, बिस्किटसाठी वगैरे हट्ट करत असेल आणि त्यामुळे भरपूर राग किंवा दुःखी होत असेल, ते आपण अर्धा अर्धा दिवस दुःखी होत असेल तरीही आपण त्याला नॉर्मल म्हणू शकतो. पण ते जर 9-10 वर्षाचं मूल ह्याच कारणासाठी जर अर्धा दिवस किंवा 2-3 तासापेक्षा वर जर दुःखी होत असेल किंवा राग धरत असेल, तर मग ते आपल्याला अबनॉर्मल म्हणावं लागेल. ते आपल्याला समजून घ्यावं लागेल की प्रत्येक वयात वेगवेगळ्या प्रकारे हे मूड स्विंग्स होत असतात. 3-4, 4-5 वयोगटात हे मूड स्विंग्स थोड्या जास्त प्रमाणात होतात आणि ते नॉर्मलही असतात. फॉर एक्झाम्पल, कुठल्या तरी गोष्टीनं भरपूर एक्साइटेड होणं आणि आनंदी होणं किंवा खुश होणं, ते अगदी कॉमनली होते. उदाहरणार्थ तुम्ही आजूबाजूला पाहत असाल की मुलं जेव्हा अगदी लहान वयाची, ह्या 3-5 वयोगटातील मुलं, त्यांना जेव्हा काहीतरी मिळतंय, कुणी खेळणी दिलं किंवा काही गोष्टी अगदी सरप्राइझिंगली त्यांना मिळाल्या, तर एक मूल भरपूर अर्धा एक दिवस तरी भरपूर खुश असेल. पण तेच तुम्ही बघितला की मोठ्या मुलांच्या मध्ये किंवा किशोरवयीन मुलांच्या मध्ये त्या प्रकारचं आपल्याला पाहता येत नाही. त्यांची आनंदाची मर्यादा ही लिमिटेड असते. त्यामुळे 3-5 ह्या वयोगटात आपल्याला म्हणू शकतो की थोड्या प्रमाणात मूड स्विंग्स हे जास्त होतात. जसजसं मेंदूची वाढ होत जाते, मेंदूचं मॅच्युरेशन होत जाते, आणखी वय वाढत जातं, त्याप्रकारे अगदी 10-11 वयोगटापर्यंत मुलं एका लेवलला ते मूड रेग्युलेशन करणं, ज्याला म्हणतो आपण की आपल्या मानसिक स्थितीची फाईन ट्युनिंग करणं, ते मेंदूचं काम असतं. ते मॅच्युरेशन झाल्यामुळे 10-11 वर्षापर्यंत एक लेवलला त्यांनी ते सांभाळून घेतात, म्हणजे अगदी तीव्र प्रमाणात चढ उतार आपल्याला दिसून येत नाहीत. एकदा का किशोरवय सुरू झालं 10 ते 11-12 वर्ष त्याच्यानंतर हॉर्मोन्स भरपूर आपल्या मेंदूवर काम करायला सुरू होतात. जसं आम्ही म्हणतो की इस्ट्रोजन, टेस्टोस्टिरॉन आणि भरपूर आपण म्हणतो की ह्या वयात किशोरवयातली मुलं आपल्या घरी भरपूर मोडी झालेत आजकाल किंवा काही सांगता येत नाही कसं रिॲक्ट करतील किंवा ओळखताच येत नाही मला की माझं मूल आज कसं रिॲक्ट करेल किंवा माझा मुलगा किंवा मुलगी आज खुश आहे की आनंदी होईल कुठल्या गोष्टीने तिला आनंद होईल किंवा दुःख होईल किंवा राग येईल. मग हे जे मूड स्विंग्स आहेत ते किशोरवयीन अवस्थेत पुन्हा आणखी सुरू होतात. मग ते आपल्याला दिसून येते की मेंदूच्या पुढच्या भागाची वाढ 20 ते 21 वर्षापर्यंत ऑलमोस्ट कम्प्लीट होते मॅच्युरेशन आणि 20-21 वर्षापर्यंत बहुधा हे मूड रेग्युलेशन किंवा ज्याला आपण कंट्रोल करणं म्हणतो ते मेंदूचा भाग हे कंट्रोल करायला शिकून जातो. ह्याच्यानंतर कधीही तीव्र प्रकार होत असतील तर ते आपण त्याला अबनॉर्मल म्हणतो. तर ह्या दोन वयोगटात 5 ते 8 आणि 10 ते 16 ऍक्च्युली ह्या वयोगटात हे होणारे मूड स्विंग्स थोड्या प्रमाणात हे आपण नॉर्मल म्हणू शकतो.
0: अच्छा, मग अशा वेळी पालकांनी काय करावं, म्हणजे कसं त्यांच्या बरोबर रिॲक्ट करावं किंवा त्यांची काय प्रतिक्रिया असावी या गोष्टींवरती?
1: अगदी लहान मुलांना सांभाळणं आणि त्यांचे मूड स्विंग्स हँडल करणं ह्याला भरपूर पेशन्सही लागतात. कधी कधी मूल भरपूर दुखी आहे किंवा इरिटेट होत आहे किंवा राग व्यक्त करतोय तर त्याचं कारण न समजता आपण जर त्याला लेक्चर केलं किंवा ओरडलं किंवा त्याला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या करण्यास भाग पाडलं तर हा प्रॉब्लेम वाढत जातो. सर्वात आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल, पालकांना समजून घ्यावं लागेल की हे जे मूड स्विंग्स होत आहेत त्याचं कारण काय आहे. कारणं भरपूर असू शकतात. एकतरी आपली दैनिक दिनचर्या, घरातली परिस्थिती, आजूबाजूचा परिसर, अनुवांशिक प्रभाव, त्याचबरोबर काही मानसिक त्रास, शाळेतले स्ट्रेस, अभ्यासाचा तणाव, ह्यासारख्या भरपूर गोष्टी आजूबाजूच्या त्या आपल्या मनावर परिणाम करत असतात आणि त्याच्या आपल्या मूड स्विंग्सवर इफेक्ट घालत असतात. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा पालकांना समजून घ्यावं लागेल की हे जे काही प्रकार होत आहेत मूड स्विंगचे की मूल अतिशय दुखी वाटते किंवा एकदम राग करतो किंवा कधी कधी भरपूर आनंदी असते, हे समजून घ्यावं लागेल की ह्याच्या मागचं कारण काय आहे नक्की आणि ते समजून घेऊन त्या प्रकारे हँडल करावं लागेल. म्हणजे नुसतं ओरडून, दमदाटी करून किंवा जबरदस्ती करून आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही, ते वाढतच जातील. त्याच्यापेक्षा समजून घेणं आणि लागेल तेव्हा तज्ज्ञांचा सल्ला घेणं याबद्दल ह्याच्यातून आपण समजून घेऊ शकतो की ऍक्च्युअली मूड स्विंग्स कशामुळे होत आहेत. जसं मी सांगितलं की भरपूर कारण आहेत.
0: बरोबर. मग इथं सर म्हणजे जी 2 वर्षापासूनची पुढची मुलं असतील म्हणजे 5-6 वर्षापर्यंत ती थोडं म्हणजे त्यांना सांभाळणं खूप कठीण जात असेल, कारण तिथून पुढच्या वयोगटातली मुलं बऱ्यापैकी सांगत असतील किंवा आपल्याला समजून येत असेल की कशामुळे काय झालंय. पण ह्या वयोगटातली जी मुलं आहेत त्यांना हाताळणं खूपच जड जात असेल पालकांसाठी.
1: नाही, अगदी बरोबर, अगदी बरोबर. 2 ते 6 वर्षातली मुलं होतात की आपल्या भावना पूर्णपणे व्यक्त करू शकत नाहीत किंवा ऍक्च्युअली त्यांच्या मनात काय चाललंय किंवा कुठल्या गोष्टीमुळे ते दुखी आहेत तेही सांगू शकत नाहीत भरपूर वेळा. पण प्रयत्न करणं हा एक आपला भाग आहे. त्याच्यासाठी कम्युनिकेशन पालकांनी रेग्युलर डेव्हलप करायला पाहिजे. म्हणजे त्याला जज न करता मुलाला त्यांचे एक्सपिरियन्स विचारणं, आणखी आज काय चाललं शाळेमध्ये किंवा काय गोष्टी घडल्या आहेत किंवा आज कसं वाटतंय हे पालकांनी पहिल्यांदा स्वतः शेअर करायला पाहिजे. आपल्या जीवनातल्या गोष्टी ते मुलांशी शेअर करायला पाहिजे आणि त्यानंतर अवकाश मुलालाही कॉन्फिडन्स येईल की आपणही अशा काही गोष्टी असतील ज्या आपल्याला त्रास देतात त्या आपण आई वडिलांशी शेअर करू शकतो. आणि आई वडिलांचं रिॲक्शन जेव्हा मुलं शेअर करतात तेव्हा अगदी संतुलित असायला पाहिजे. म्हणजे फक्त पहिल्यांदा ऐकून घेणं, त्याच्याबद्दल काही टीका टिप्पणी न करता ऐकून घेणं फक्त, आणि त्याबद्दल हो का, असं झालं का, हो हो, असं इंटरेस्ट दाखवणं फार इम्पॉर्टंट आहे जेव्हा मुलं पालकांशी कुठल्या ह्या गोष्टी बोलायला सुरू करते. कुठल्याही गोष्टी असू शकते, अगदी लहान सण वाटू शकतील प्रौढांना. फॉर एक्झाम्पल शाळेत घडलेल्या गोष्टी, टीचरांनी किंवा शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी किंवा काही भांडणं वगैरे किंवा घरातल्या काही गोष्टी, त्यांच्या इच्छा आकांक्षा की त्यांना काय करावंसारखं वाटतंय, या सगळ्या गोष्टींना कुठे ना कुठे वेळ द्यायला पाहिजे पालकांनी ऐकून घेण्यासाठी. एकदा का ती ऐकून घ्यायची सवय झाली तर मुलं आपोआप येऊन आपले त्रास, आपले होणारे डिफिकल्टीज, कधी कधी क्लासरूम वर्गात वगैरे भरपूर टीजिंग ज्याला आपण बुलिंग म्हणतो, मुलं त्रास देणं मारणं वगैरे ह्यासारख्या गोष्टी चालू असतात, कुणालाही शेअर करत नाहीत मुलं. भीती असते त्यांना की मी सांगितलं तर टीचर ओरडतील किंवा आई वडील पुन्हा ओरडतील, त्यामुळे त्यांना कुठेतरी एक ओपन प्लॅटफॉर्म लागतो आणि ऐकून घेणारे पालक लागतात, ऐकून घेणारे आणि त्याच्यानंतर त्यांना गाईड करणारे. मग ऐकून घेणं ही सगळ्यात पहिली पायरी आहे ज्याच्यामुळे आपण समजून घेऊ शकतो मुलांना. त्याचबरोबर पालकांनाही थोडंफार लक्ष ठेवावं लागेल की मुलामध्ये काही दुसरे बदल घडतायत का, जसं झोप बरोबर आहे, जेवण बरोबर आहे, व्यायाम वगैरे नीट चाललाय की नाही, अभ्यासात प्रगती कशी आहे, कुठल्या तरी एका सब्जेक्ट मध्ये भरपूर डिफिकल्टी होती की काय, त्याचबरोबर मित्रांच्या मैत्रिणींच्या बरोबर किंवा वर्गात काय समीकरण चाललंय, तिथं काही प्रॉब्लेम सुरू झालेत का, त्याचबरोबर घरच्या वातावरणावरही पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे की काय चाललंय आपल्या घरात. कधी कधी भरपूर भांडणं किंवा निग्लेक्ट मुलांना, म्हणजे जास्त न वेळ देणं, जास्त वेळ फोन टॅबलेट टीव्ही ह्यांचं प्रमाण जास्त वाढलं तरी ह्याचा सगळ्यांचा प्रभाव मूड स्विंग्सवर होतो. त्यामुळे ही कारणं ओळखणं एक प्रकारे आपण ज्याला म्हणतो ना की डिटेक्टिव्हचं काम, आपण डॉक्टर्सही कधी कधी डिटेक्टिव्हचं कामच करतो की काय, म्हणजे मुलं बोलू शकत नाहीत, मग त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार इनडायरेक्टली करावा लागतो. त्याचबरोबर प्ले किंवा आर्ट माध्यमातूनही मुलं एक्सप्रेस करतात त्यांचे ड्रॉइंग्स, कलर्स किंवा आर्ट ह्या माध्यमातून त्यांना होणारे त्रास आणि डिफिकल्टीज एक्सप्रेस करतात. मग त्यालाही आपण त्या माध्यमातूनही आपण समजून घेऊ शकतो की ऍक्च्युली कुठे प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला काय करावं लागेल.
0: मग या सगळ्या गोष्टींमुळं म्हणजे एका लेवल पर्यंत हे मूड स्विंग्स ठीक आहे, पण त्याचं जर प्रमाण जास्त असेल तर त्याचा मग आपल्या मनावरती म्हणा किंवा शरीरावरती असा काही परिणाम दिसून येतो?
1: हो, अगदी अगदी नक्की त्याचा परिणाम दिसून येतो. पहिल्या तर आपल्याला समजून घ्यावं लागेल की मूड स्विंग्स हे नॉर्मल आणि अबनॉर्मल केव्हा म्हणतो आम्ही. नॉर्मल म्हणजे ज्याच्यामुळे ठीक आहे, अगदी प्रमाणात होत आहेत, लिमिटेड सिच्युएशन्स मध्ये होत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या दैनंदिन कामावर, शाळेत, अभ्यासावर किंवा आपल्या घरातल्या रिलेशनशिपवर काही परिणाम होत नाही, तेव्हा ते आपण नॉर्मल म्हणू शकतो. जर हे मूड स्विंग्स अगदी प्रमाणापेक्षा बाहेर 3-4 तास किंवा दिवसभर होत आहेत, त्याच्यामुळे मग शाळा चुकत आहे कधी कधी, त्याच्यामुळे अभ्यासावर परिणाम होत आहे, अभ्यास होत नाही नीट, आणि सगळा वेळ हा काय होतोय पालकांचा आणि मुलांचा हे त्यांना रमवण्यात आणि ही भांडणं मिटवण्यात ह्यातच जात आहे, तर त्यावेळेला आपण त्याला थोडंफार अबनॉर्मल म्हणू शकतो. आणि त्यावेळेला आपल्याला हे याच्यासाठी मदत घ्यावी लागेल. ज्या वेळेला हे मूड स्विंग्स अतिशय वाढतात त्याचा आपल्या मनावर आणि शरीरावर दोन्ही विभागावर परिणाम होतो. शारीरिक परिणाम काय असू शकतात? मूड स्विंग्समुळं झोप कमी लागणं, डोके दुखणं, पोट दुखणं, ऍसिडिटी, उलट्या यासारखे प्रकार, त्याचबरोबर अतिशय थकवा येणं किंवा बाकीच्या आपल्या दैनंदिन कामात रस न येणं ह्यासारख्या गोष्टी. मानसिक परिणाम काय होऊ शकतात? एकतरी दुसऱ्यांच्यापासून दुरावा निर्माण होतो का, म्हणजे आपल्या मूड स्विंग्समुळे आपल्या जवळ कुणी येत नाही किंवा आपल्याशी बोलण्यात किंवा मैत्री करण्यात रस दाखवत नाही, त्यामुळे आपल्या क्लासमेट्स किंवा मित्रांमधील ही आपली दुरी वाढत जाते. त्याचबरोबर त्याचा आणखी इफेक्ट काय होतो की आपल्याला डिप्रेशन किंवा मन फार दुःखी होणं, त्याचबरोबर रडू येणं किंवा अभ्यासात कॉन्सन्ट्रेट नाही करता येणं, सुसाइडल थॉट्स, आत्महत्येचे विचार वगैरे येणं आणि आत्महत्येचे प्रयत्न वगैरे होणं, आणि ह्या सगळ्या टेन्शनमुळे एक कुठेतरी सोल्युशन हुडकायला मुलं सुरू करतात. आणि ते सोल्युशन काय असू शकते की वाईट मार्गाकडे वळण. वाईट मार्गाकडे वळणं म्हणजे काय की तंबाखू, दारू ह्यांचं सेवन करणं, त्याचबरोबर फोनचा किंवा स्मार्टफोन, टॅबलेट ह्यासारख्या वस्तूंचा, गॅजेट्सचा प्रमाणाबाहेर उपयोग करणं. त्यामुळे काय होते की त्यांना कुठेतरी आपले प्रॉब्लेम्स विसरण्यासाठी मदत होते. जे काही रिअल वर्ल्ड मध्ये आई वडिलांचे आणि मूड स्विंगचे प्रॉब्लेम्स आले ते विसरून त्यांचं लक्ष पूर्ण गेम्स आणि फोन ह्यामध्ये. म्हणजे 2-3 तास आम्ही ह्या मूड स्विंग्समुळे किंवा मूड प्रॉब्लेम्समुळे भरपूर मुलं प्रॉब्लेम सोल्युशन करण्यासाठी ह्या स्क्रीन्सकडे वळतात आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम कमी तर होत नाही पण उलट वाढत जातात. तर ह्या प्रकारे आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपली जी भावना आहेत मूड स्विंग्स आहेत, त्याचा शारीरिक, सामाजिक, मानसिक अशा भरपूर विभागावर परिणाम होतो.
0: मग सर, शाळेचा ताण असेल किंवा अभ्यासाचा ताण याच्यामुळे सुद्धा म्हणजे मूड स्विंग्स होऊ शकतो का, किंवा काय परिणाम होतो?
1: होय होय, नक्की आपल्याला समजून घ्यावं लागेल की प्रत्येक मुलाची क्षमता वेगवेगळी असते, प्रत्येक मुलाचे प्रयत्न वेगवेगळे असतात, त्याला मिळणारं सपोर्ट ही वेगवेगळं, त्याप्रकारे त्यांची अभ्यासातली क्षमताही वेगवेगळी असते. थोडी मुलं 80% वर करतात, थोड्या मुलांना 40% घेणंही कठीण होतं. आणि ज्या वेळेला मुलं अभ्यासात नीट नेटके मार्क्स घेऊ शकत नाहीत. त्यावेळेला आपल्याला समजून घ्यावं लागतं की शिक्षकांच्याकडून, घरच्यांच्याकडून किंवा स्वतःच्या मनातूनही किती दबाव निर्माण होत आहे. फॉर एक्झाम्पल, भरपूर मुलांना लर्निंग डिफिकल्टी नावाची, डिस्लेक्सिया ज्याला म्हणतो आपण, डिस्लेक्सी किंवा स्पेसिफिक लर्निंग डिफिकल्टी नावाचे प्रॉब्लेम्स असतात. त्याच्यामुळे काय, मुलं अगदी हुशार असतात पण अभ्यासात मागे असतात, फक्त एका विषयात, जसं की मॅथ्स, कन्नडा किंवा इंग्लिश, रायटिंग मध्ये थोडी मुलं मागे असू शकतात. मग ह्याचा इफेक्ट काय होतोय की पालकांना आणि शिक्षकांना ते समजून घेणं मुश्किल होतं की मुलगा तर इतका हुशार आहे, मुलगी इतकी हुशार आहे, पण ह्या विषयात मागे पडते. त्यांना काय वाटते की मुलगा आळशी आहे किंवा त्याला ते आवडत नाही त्यामुळे करायचं नाही. पण ऍक्च्युली प्रॉब्लेम असतो मेंदूमध्ये की त्या भागाची वाढ सावकाश होत असते. मग हे पालक आणि शिक्षक ज्या वेळेला हे समजून घेत नाहीत, मग त्यावेळेला दबाव, त्यांना प्रेशराईज करणं किंवा नाव ठेवणं किंवा भरपूर वेळ, आम्ही तर बघतो की मुलं शाळेहून आल्यानंतर चार चार तास फक्त अभ्यासातच गुंतलेत, खेळायला टाइम नाही किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी टाइम नाही. असं का होतंय? का म्हणजे ते फक्त 40-50% मार्क्स घेत आहेत आणि पालकांना हवं आहे की 80-90%. मग ते कसं होणार? ते चार तास बसूनही होत नाही, उलट हे मूड स्विंगचे प्रकार सुरू होतात. म्हणजे मुलं हट्टी बनतात किंवा सडनली दुखी होतात किंवा भरपूर प्रमाणात राग वगैरे होतो आणि मग ते एक्सप्रेस करणं त्यांना कुठेतरी कठीण होतं आई वडिलांच्या समोर, ते वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस करतात. त्यामुळे आपण तर म्हणतो की आपल्या मनोरोग विभागात जेव्हाही मुलं येतात मूड स्विंग्स किंवा कुठल्याही बिहेवियर प्रॉब्लेम्समुळे, तर आमच्या मनात असते की सगळ्यात पहिल्यांदा अकॅडमिक्स स्ट्रेस किंवा शैक्षणिक गोष्टीतून किती प्रमाणात त्यांना तणाव होत आहे हे आपल्याला बघावं लागतं. सगळ्या प्रॉब्लेम्स, सगळ्या म्हणू शकत नाही पण बहुतेक प्रॉब्लेम्सचं मूळ कारण आजकाल शैक्षणिक स्ट्रेस. मग ते स्ट्रेस कुठूनही येऊ शकते, शाळेकडून, शिक्षकांकडून, आई वडिलांकडून, किंवा काही मुलांना स्वतःच वाटते की मी चांगलं करायला पाहिजे, ते कुठेतरी मागे पडतात आणि त्यामुळे मग हे मूड स्विंग्स जास्त व्हायला सुरू होतात.
0: मग या सगळ्या गोष्टींमध्ये सर पालकांना मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्या मुलांना दुसऱ्या मुलांशी कम्पेअर करणं, त्याच्याशी तुलना करणं, मग त्या गोष्टीचा मुलांवरती खूप ताण असतो खरं तर त्यांच्यासाठी आपण काय अडवाइस देऊ?
1: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की आपण काय करतो की पालक म्हणून आपल्या मुलातले गुण न ओळखता सगळ्यांना एका साच्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो की 90% म्हणजेच गुड किंवा चांगला. पण प्रत्येक पालकाला समजून घ्यावं लागेल की माझ्या मुलात काही गुण आहेत, काही कमतरता आहेत. जे गुण आहेत त्याला आपण मी वाढ देऊ शकतो. ज्या सब्जेक्ट्समध्ये चांगला करतो त्याच्यामध्ये आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. बाकीच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी, म्हणजे आपण मी सांगितलं की शाळेनंतर 4-5 तास मुलं अभ्यासासाठी बसतात, त्याच्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर भरपूर नेगेटिव्ह परिणाम होतात, पुढे जाऊनही होतात. त्यामुळे एक संतुलित टाइम टेबल त्यांचं असणं आणि ते पालकांनी अवेलेबल करून देणं ते फार महत्वाचं आहे. आणि काय होतंय की प्रत्येक वेळेला आई वडील मुलांशी बोलतात तेव्हा अभ्यासाचंच बोलतात, भरपूर प्रमाणात हे होते आणि त्यामुळे त्यांच्यातला दुरावा कुठेतरी वाढत जातोय. त्यामुळे प्रेमानं बोलणं, कुठल्या आपल्या चांगल्या गोष्टी शेअर करणं, आज कोणती मजेदार गोष्ट आपण बघितली, पाहिली, झाली कामामध्ये, ती पालकांनी शेअर करणं, त्याचबरोबर मुलांनाही ते प्रोत्साहन करणं आणि बॅलन्स्ड पेरेंटिंग ज्याला म्हणतो आपण, जेव्हा मूल चांगलं वागेल, जेव्हा चांगलं करेल, बोलेल, चांगल्या गोष्टी करेल, त्याला भरपूर प्रशंसा करा, भरपूर शाबाशी द्या. त्याचबरोबर ज्या वेळेला चूक करेल त्यावेळेला आपण स्ट्रिक्ट राहणं आणि त्याला समजावून देणं की ह्या गोष्टी ऍक्सेप्टेड नाहीत, हे तितकंच महत्वाचं आहे. ज्या वेळेला मुलं मागे पडत जातात, मूड स्विंग्स व्हायला सुरू होतात किंवा दुसरे बिहेवियर्सचे प्रॉब्लेम सुरू होतात, पालकांचं सगळं लक्ष काय होतंय की नेगेटिव्ह गोष्टींच्याकडेच जातं आणि पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या चांगल्या वागणुकीतील जे चांगल्या वागणुकीचे प्रकार आहेत त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होतं. त्यामुळे अंततः काय होतंय की ज्या आपल्याला गोष्टी नको आहेत त्याच वाढत जातात मुलांच्यामध्ये. क्वालिटी टाइम देणं मुलांना तेही फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर ज्या वेळेला मुलं वाटत असेल पालकांना की ती ओपन अप होत नाहीत किंवा बोलत नाहीत आपल्याशी की काय चाललंय त्या गोष्टी सांगत नाहीत, त्यावेळेला तिसऱ्या कोणा व्यक्तीकडून ज्याच्यावर मुलाचा विश्वास आहे, ते शिक्षक, कुणी रिलेटिव्ह, मावशी, आत्या किंवा काउन्सिलर, ह्यांची मदत घेणं आणि त्यांच्याकडून समजून घेणं की कुठे प्रॉब्लेम्स आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. त्याचबरोबर अगदी बेसिक गोष्टी जसं काही झोपेचं रेग्युलर शेड्यूल असणं, अगदी 7-8 तास रेग्युलर झोप असणं, पौष्टिक आहार पुरवणं, व्यायामासाठी आणि त्यांचे काही कलागुण आहेत त्यांना वाव देणं, त्यामुळे मनाची काय होते की कुठे ना कुठे चांगली परिस्थिती निर्माण होण्याला मदत होते. आपण म्हणतो फिजिकल ऍक्टिव्हिटी, एक्सरसाइज, म्हणजे योगा असू मध्ये किंवा आउटडोर स्पोर्ट्स, स्विमिंग ह्यासारख्या गोष्टी, ह्या गोष्टी काय होतात, फिजिकल ऍक्टिव्हिटीने नॅचरली ब्रेन मध्ये सेरोटोनिन नावाचा एक पदार्थ निर्माण होतो आणि तो पदार्थ आपल्या मूड स्विंग्सना कंट्रोल करण्यासाठी भरपूर मदत करतो. त्यामुळे एकतरी ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवणं, आणखी जेव्हा हे सगळं करूनही जर मूड स्विंग्स कमी होत नसतील त्यावेळेला एक्सपर्ट्स ओपिनियन किंवा ज्याला आपण तज्ञांचा सल्ला घेणं हाही फार महत्वाचा विषय आहे.
0: नुकतंच जसं तुम्ही सांगितलं की झोप आणि आहार या गोष्टी ही म्हणजे व्यवस्थित असणं गरजेचं आहे, तर ह्या जर अपुऱ्या असतील तर त्याचाही मूड स्विंग्स वर काही परिणाम होतो?
1: होय नक्की. नॉट इवन म्हणजे नुसतं मुलांच्या मध्ये नाही, इवन प्रौढामध्येही तुम्ही बघितलं असेल की एक दिवस दोन तीन तास जर काही झोप कमी झाले तर त्याचा इफेक्ट आपला पुढच्या दिवशी होतो. आपण चिडचिड करतो, कामात लक्ष लागत नाही, एकदम कसं तरी वाटायला सुरू होते, आणि कुठेही काम करायचं असेल, चांगली गोष्ट असेल तरी आपण हॅपी फील करत नाही. मग तसाच प्रकार हा मुलांच्या बद्दलही घडतो. त्यामुळे त्यांचं झोपेचं शेड्यूल अगदी व्यवस्थित असणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर बाहेर फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि आहार, पौष्टिक आहार. कधी कधी काय होते की मुलांना ज्या गोष्टी, आपले जे फळं आहेत, भाज्या आहेत, दूध ह्या प्रकारच्या गोष्टी आवडत नाहीत म्हणून त्या राहूनच जातात अगदी लहानपणापासून. पण सगळ्यात जास्त प्रमाणात जे काही आपण व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या मेंदूसाठी आणि इमोशनसाठी जे फार महत्वाचे असतात ते सगळे ह्यातूनच मिळतात. फक्त आपले भात, डाळ किंवा भाकरी, चपाती ह्यातून मिळणार नाही, त्यात फक्त आपल्याला कार्बोहायड्रेट्स किंवा ग्लुकोजेस मिळेल. त्यामुळे एक संतुलित आहार असणं तेही फार महत्वाचं आहे. थोडे व्हिटॅमिन्स आहेत ज्याला आपण म्हणतो की ब्रेन व्हिटॅमिन्स, व्हिटॅमिन B12 झालं किंवा व्हिटॅमिन डी आहे त्याच्यामध्ये, झिंक आहे, ह्या सगळे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स दे आर व्हेरी इम्पॉर्टंट ते आपल्या ब्रेनच्या संतुलित फंक्शनिंगसाठी. त्याच्यामुळे आपले मूड्स नियंत्रित असतात, त्यामुळे अतितीव्र प्रमाणात कोणत्याही गोष्टी, राग, डिप्रेशन किंवा हॅपीनेस ह्यासारख्या गोष्टी होऊ देत नाहीत. त्यामुळे संतुलित आहाराचाही एक महत्वाचं भाग आहे याच्यामध्ये.
0: मग सर, म्हणजे मूड स्विंग्स होत आहेत किंवा त्याचं अतिप्रमाण झालंय आणि आपल्याला कळत नाहीये मुलगा असा का वागतोय किंवा मुलगी अशी का वागते, मग ती अशी कोणती स्टेज असेल ज्यावेळी वैद्यांचा सल्ला घ्यावा?
1: अगदी अगदी महत्वाचा प्रश्न आहे. मी म्हटलं की 3 ते 5 ह्या वयोगटात थोड्या प्रमाणात मूड स्विंग्स हे नॉर्मली होत असतात आणि 1-2 तास वगैरे राहू शकतात. पण हे ज्या वेळेला भरपूर मोठ्या प्रमाणात होत आहेत, 1 दिवस अशा प्रकारे चालत आहेत, त्याच्यामुळे त्यांचं शाळेला जाणं मुश्किल होत आहे किंवा अभ्यास करणं मुश्किल आहे, ते मागे पडत आहेत किंवा मित्रांशी मैत्रिणींशी संपर्क करू शकत नाही, एक्सक्लूड केले जातात किंवा त्यांचे टँट्रम्स असतात त्यामुळे बाकीची मुलं त्यांना एक्सक्लूड करतात. मग अशा परिस्थितीमुळे आपल्याला आपल्याला ओळखावं लागेल की कुठल्या गोष्टीमुळे. अगदी 6 ते 8 वर्षाआधी जर मुलांना हा प्रॉब्लेम होत असेल तर आपल्याला बघावं लागेल की मुलांना न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स म्हणतो आपण, ज्यामध्ये ADHD अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, त्यामध्ये मुलं भरपूर चंचल असतात, एक जागी स्वस्थ बसत नाहीत, कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीत, हा प्रकार. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणतो ज्याला, ऑटिझम मुळे मुलांना कधी कधी मूड स्विंगचा प्रकार. तर 6 ते 8 वर्षाआधी मुलांना हे प्रकार जास्त होत असतील तर ही 2-3 कारणं आहेत ती आपल्याला शोधावी लागतात आणि असा काही प्रकार असेल तर त्याला ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि ते ट्रीटमेंट द्यावं लागते. त्याचप्रकारे त्यानंतर 6 ते 8 वर्षानंतर अगदी सिमिलर प्रमाणे जर मुलं आपल्याला दिसत असतील की मूड स्विंग्समुळे त्यांचं बाहेर जाणं कमी झालंय, मित्रमैत्रिणींशी भेटणं कमी झालंय, किंवा राग आला ते भरपूर ते रोममध्ये एकट्याला कोंडून ठेवतात, जेवण वगैरे करत नाहीत, कधी कधी नेगेटिव्ह भाषा वापरतात जसं की मी घर सोडून जाईन किंवा जीव देईन, किंवा अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन, ग्रेड्स कमी होत आहेत ह्या मूड स्विंग्समुळे, तर ह्या वेळेला आपल्याला समजावं लागेल की आपल्याला फक्त घरात ते मॅनेज करून चालणार नाही, ह्याच्यासाठी आपल्याला कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांना भेटावं लागेल. आणि ह्या गोष्टी आपल्याला मदत करतील की तज्ज्ञांना भेटून कारण शोधणं आणि त्याला ट्रीटमेंट घेणं.
0: एक उदाहरण घेऊन विचारेन सर, रुसणं असतं किंवा हट्टीपणा असतो, बऱ्याचदा रुसलेली मुलं ही लवकर नॉर्मल होत नाहीत, खूप उशीरपर्यंत रुसून बसलेली असतात, मग हा कशामध्ये प्रकार म्हणजे आपण घ्यावा?
1: हा म्हणजे रुसणं ज्याला मराठीत ज्याला रुसणं म्हणतो त्याला जर सायंटिफिकली आपण अंडरस्टँड करायचा प्रयत्न केला तर त्याला आपण थोडंफार रिजेक्शन सेन्सिटिव्हिटी म्हणतो. म्हणजे आपल्या मनाविरुद्ध जर कोणती गोष्टी घडली, आई वडिलांनी नको म्हटलं किंवा ह्या गोष्टी करू नको म्हटलं किंवा नको असलेली गोष्ट त्यांना सांगितली, तर त्यावेळेला बोलणं बंद करणं, जेवण बंद करणं किंवा कुठेही न बाहेर जाणं, थोड्या प्रमाणात हे नॉर्मली असू शकते. नॉर्मली 5 ते 6 वर्षापर्यंत मुलांना थोडंफार असू शकते. त्यानंतर जर होत असेल तर त्याला आपल्याला कारणं शोधावी लागतात की हे कशामुळे होत आहे. मग त्याच्यासाठी भरपूर कारणं असतात. मग सायकॅट्रिक डिसऑर्डर्स आले किंवा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आले त्याच्यामध्ये, किंवा हा एक प्रकारचा स्वभावाचा प्रकार असू भाग असू शकतो ज्याला आपण पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणतो किंवा पर्सनॅलिटी प्रॉब्लेम्स म्हणतो. तर जर भरपूर प्रमाणात हे रुसणं होत असेल किंवा त्याचा इफेक्ट मग घरच्यांच्यावर आणि बाकीच्या परिस्थितीवर होत असेल, तर त्यावेळेला आपल्याला अंडरलाईंग सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स काय आहेत हे समजून घ्यावे लागतील.
0: खूपच महत्वाचा विषय खरं तर आहे हा. आणि मूड स्विंग्स होणं म्हणजे अगदी आपण नॉर्मल म्हणून जातो, पण याच्याशी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि मुळात जी शाळेला जाणारी मुलं आहेत त्यांना अभ्यासाचा ताण कितपत आहे त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास पालकांनी करणं खूप गरजेचं आहे हे आता तुमच्या बोलण्यातून लक्षात आलं. शेवटी जाता जाता आपण आपल्या लिस्नरना काय एखादा मेसेज देऊ की कसं आपण मुलांच्याकडे पाहावं किंवा काय काळजी घेतली पाहिजे?
1: मूड स्विंग्स हा अगदी कॉमन प्रकार आहे, तो ओळखणं फार महत्वाचं आहे. जेव्हाही आपल्याला वाटेल की मूड स्विंग्स मुलांच्या मध्ये भरपूर होत आहेत, त्यांच्या भावना अतिशय उद्वेगाने येत आहेत किंवा अति तीव्र होत आहेत आणि भरपूर वेळ राहत आहेत, त्यावेळेला ते समजून घेण्याचा प्रयत्न करा, बोलण्याचा प्रयत्न करा त्यांच्याशी, परिस्थितीचा आढावा घ्या की कोणत्या गोष्टी मुलाला अफेक्ट करत आहेत. त्याचबरोबर ज्या वेळेला आपण ह्या गोष्टी करूनही जेव्हा आपल्याला काही मार्ग दिसत नाही किंवा हे कमी होत नाही, त्यावेळेला तज्ञांचा सल्ला घ्या. मूड स्विंग्स हे आपण ओळखू शकतो आणि मुलाला शिकवू शकतो. आणि ज्या गोष्टींचा त्रास होत आहे तो वेळीच जर आपण बंद केला, मग अभ्यासाचा त्रास असू दे, घरातला असू दे किंवा कुठल्या दुसऱ्या गोष्टीचा असू दे, तो वेळीच जर आपण बंद केला तर हे मूड स्विंग्सचे प्रकार प्रमाणात राहू शकतात, कमी होऊ शकतात. नाहीतर पुढे जाऊन मुलांना मूड डिसऑर्डर्स, डिप्रेशन, आत्महत्येचे प्रकार, व्यसनाधीनता ह्यासारखे प्रॉब्लेम्स ते जास्त व्हायला सुरू होतात. त्यामुळे पालकांनी लक्ष ठेवणं, आणखी पालकांच्या बरोबरच शिक्षकांनी सुद्धाही लक्ष ठेवणं आणि अशा गोष्टी पालकांच्या निदर्शनास आणून देणं हे फार महत्वाचं.
0: थँक्यू सो मच सर, एवढ्या महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल
1: धन्यवाद.
0: हा होता आजचा आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण डॉक्टर विनायक कोपडे यांना ऐकत होतो, जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये पीडियाट्रिक न्यूरोलॉजी डिपार्टमेंटला लहान मुलांची मनोविकार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्याचसोबत केली जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर सुद्धा. कसा होता आजचा विषय मला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीष पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.
2: ಏನ್ ರೂಪಕ್ಕ ಬಹಳ ದಿನ ಆದ್ಮೇಲೆ ಭೇಟಿ ಆದಲ್ಲ?
3: ಹಂಗಲ್ಲ, ಅದೈದ ಕೆಲ್ಸ.
2: ಯಾಕ ಮುಖ ಹೇಳದತ್ತಲ್ಲ?
3: ಹೌದು, ಏನ್ ಹೇಳುದ, ಮದ್ವೆ ಆಗಿ ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಆತ ಇನ್ನೂ ಮಕ್ಕಳ ಆಗಿಲ್ಲ,
2: ಸ್ವಲ್ಪ ಮನ್ಯಾಗ ಕಷ್ಟ ಆಗತೈತಿ. ಈದ ವಿಷಯ ಚಿಂತೆ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತೀಯವ್ವ? ಬೆಳಗಾವಿ ಕೇಲಿಗೆ ಹೋಗ, ಅಲ್ಲಿ IVF ಫೆಸಿಲಿಟಿ ಸೆಂಟರ್ ಐತಿ. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಬಂಜೆತನ ಸಮಸ್ಯೆಗೂ ಪರಿಹಾರ ಸಿಗ್ತೈತಿ. ಅಲ್ಲಿ ನಿನ್ ಸಮಸ್ಯೆಗೂ ಪರಿಹಾರ ಸಿಗ್ತೈತಿ ನೋಡುವ.
3: ಹಂಗಂತಿ, ಎಂತ ಚಲೋ ಮಾಹಿತಿ ಹೇಳ್ತಿ. ಹಂಗಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಹೋಗ್ತೀನಿ.
4: KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆಯ KLE ಫರ್ಟಿಲಿಟಿ ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿ, ಸ್ಟೇಟ್ ಆಫ್ ದಿ ಆರ್ಟ್ IVF ಫೆಸಿಲಿಟಿಯೊಂದಿಗೆ ರಿಪ್ರೊಡಕ್ಟಿವ್ ಮೆಡಿಸಿನ್, ಕ್ಲಿನಿಕಲ್ ಎಂಬ್ರಿಯಾಲಜಿ, ಎಂಡ್ರಿಯಾಲಜಿ, ಎಂಡೋಸ್ಕೋಪಿಗಳಿಗೆ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್ OPD, 3D ಲ್ಯಾಪ್ರೋಸ್ಕೋಪಿ ಹಾಗೂ ಹಿಸ್ಟ್ರೋಸ್ಕೋಪಿ, ಈ ಎಲ್ಲಾ ಸೇವೆಗಳ ಜೊತೆಗೆ ನುರಿತ ತಜ್ಞ ವೈದ್ಯರ ತಂಡ KLE IVF ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ KLE ಫರ್ಟಿಲಿಟಿ ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿ, OPD ನಂಬರ್ 97 ಶರಾವತಿ, ಸೆಕೆಂಡ್ ಫ್ಲೋರ್ KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಗೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಹಾಗೂ ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255530 ಮತ್ತು 0831247377, ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ 1530.
5: KLE ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ KLE ಸಂಗೀತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ ಸಮೂಹ ಗಾಯನ ಸ್ಪರ್ಧೆ. ಪ್ರೌಢಶಾಲೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆಗಳು ಮತ್ತು ಪದವಿ ಪೂರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ಜನಪದ ಗೀತೆಗಳು. ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 11 ಆಗಸ್ಟ್ 2026, ಸಮಯ 9 ಗಂಟೆಗೆ. ಸ್ಥಳ KLE ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಸೆಂಟರ್, 300-seater ಹಾಲ್, JNMC ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9886103520 ಹಾಗೂ 9916467993.
0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 0831255500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. एक विशेष कार्यक्रम घेऊन आली आहे मनीषाला. तुम्ही ऐकत आहात आज आपण बालविश्व या कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत प्रेम यल्लाप्पा बुरुड याला. प्रेम हा मद्रास रेजिमेंटल सेंटरच्या क्रीडा प्रशिक्षण केंद्रामध्ये याची निवड झालेली आहे. 13 वर्षाचा आहे तो. धावपटू म्हणून हा आपल्याला माहिती आहे, ओळखीचा आहे. तर मद्रास रेजिमेंटल सेंटरमध्ये त्याची निवड कशी झाली आणि काय काय प्रयत्न केलेत त्यांनी, हे प्रशिक्षण कुठं दिलं जातं या संदर्भात आपण त्याच्याशी बोलून जाणून घेणार आहोत. सुरुवातीला स्वागत करूया त्याचं. प्रेम, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: तुझ्याबद्दल थोडस जाणून घ्यायला आवडेल की तू मूळचा कुठला आणि कितवीत शिकतो, शाळेचं नाव वगैरे.
1: मी आता 8वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव VBSS माध्यमिक विद्यालय करले.
0: आणि मूळचा कावळेवाडीचा.
1: हो.
0: बर, मग तू आता सध्या 8वीत शिकतोस.
1: होय.
0: मग धावण्याचं जे हे सराव होता किंवा धावण्याची आवड तुला कधीपासून निर्माण झाली?
1: बालवाडीपासून.
0: बालवाडीपासून?
1: हो.
0: ती कशी?
1: ते पप्पा बेळगावला जात होते, मी पण पाट लागलो येतोय तू, आणि मला मोठे काका धरले जाऊ नको. मी पाट लागून बिजगरणी पर्यंत पळलो. त्यापासून मला जिद्द निर्माण झाली. रनिंग जर जास्त आहे म्हणून मी पळालो. जिद्द तयार होऊन मी आता इथे उभे राहिले.
0: म्हणजे त्यावेळी खाट्टीपणा म्हणून तू बाबांच्या पाठीमाग धावलास आणि नंतर तुला समजून आलं की तू एवढा धावू शकतोस, किंवा तुझ्या घरच्यांना मोठ्या मंडळींना समजलं असेल की तू धावू शकतोस एवढं व्यवस्थित, आणि ते धावल्यानंतर तुला काही त्रास झाला नाही?
1: नाही.
0: म्हणजे तेव्हापासून हे बाकीच्यांना लक्षात आलं की धावण्याची कला आहे किंवा ती जी क्रीडा आहे ती तुझ्या अंगात आहे, तो गुण तुझ्या अंगामध्ये आहे. मग ह्याला प्रॉपर आपण एका गायडन्स खाली घेतो किंवा एखादा ट्रेनर आपण घेतो किंवा कुणाचं तरी मार्गदर्शन आपल्याला भेटतं, ते मग कुणाचं भेटलं तुला आणि कशी सुरुवात झाली तिकडं?
1: आमचे पप्पा शिकवले पहिल्या स्टेजला. म्हणा ग्राउंडला आलो.
0: जिल्हा ग्राउंड?
1: जिल्हा ग्राउंडला आलो. तिथे 3 किलोमीटरची शर्यत होती. मॅट्रिकची पोरं होती आणि मला सगळे पोऱ्या चिडवत होते, हो काय मुलगा पळणार एवढा छोटा आहे. मी रडलो तेव्हा आणि पळून दाखवलो. त्यांना जिल्हा क्रीडांगवर 5वा नंबर आला.
0: अरे वा. त्यावेळी तू कितवीत होतास?
1: बालवाडी होतो.
0: तेव्हाच?
1: तेव्हाच.
0: म्हणजे सगळी तुझ्यापेक्षा मोठी मुलं होती आणि त्याच्यात तूच एकटा छोटा होतास.
1: होय.
0: किती किलोमीटर पळण्याची शर्यत होती ती?
1: 3 किलोमीटर पळण्याची शर्यत होती.
0: अरे वा. मग त्याच्यामध्ये तू 5वा आलास.
1: होय.
0: ग्रेट. मग तेव्हापासून तरी तुला पक्कच झालं असेल की हा आपण आता धावू शकतो आणि कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊ शकतो.
1: होय.
0: होय ना. म्हणजे सुरुवात तुझी बाबांकडून शिकण्याची झाली, बाबांनी तुला शिकवलं, प्रॅक्टिस घेतलं.
1: होय.
0: मग त्यावेळी तू किती वेळ असा प्रॅक्टिस करायचास काही लक्षात आहे?
1: होय. सकाळ आणि संध्याकाळी. सकाळ 5 किलोमीटर, संध्याकाळी 5 किलोमीटर ठेवलो
0: पळायचं.
1: होय.
0: बर. मग ह्याच्या सोबत प्रेम काही खाण्यापिण्यावरती नियंत्रण असेल किंवा खाण्यापिण्यामध्ये काही सवयी बदलायच्या असतील, या सगळ्या गोष्टी काय करत होतास?
1: कारका, बदाम, गुळ हे खायत होतो. आणि फळ, सफरचंद, द्राक्षे, अक्रोड असे खात होतो.
0: म्हणजे ते सगळं आपण लक्ष ठेवायला पाहिजे. मग तर तू तर खूप लहान वयात याची सुरुवात केलीस प्रेम, आणि तुझी मित्रमंडळी मग काही खात असतील, कसे एन्जॉय करत असतील, म्हणजे अभ्यास करत असतील किंवा खेळत असतील, खेळण्याच्या वयामध्ये तू एक म्हणजे क्रीडामध्ये तू ऍक्टिव्हेट होतास आणि धावणं हे तू शिकलास आणि त्याचं प्रॅक्टिसही व्यवस्थित रोजच्या रोज करत होतास, तर मग त्यांना बघून असं तुला कधी वाटलं नाही की हा काय आहे आपण रोज एक प्रॅक्टिस करतोय, कधी चुकून चालत नाही, खाण्यापिण्यावर सुद्धा लक्ष ठेवावं लागतंय, मग तुमच्या वयाची मुलं छोटी छोटी चिप्स खालं, हे खालं, ते खालं करतात, मग त्यावेळी तुला असं काही वाटायचं
1: रडो यायला मला काय कोण पण दिना, फक्त खारका, बदाम, गुळ असे द्यायचे,
0: सारखं तेच खायचं. मग कसं समजावायचं तू स्वतःला की तुला कोण समजावायचं दुसरं?
1: आता मी आता मोठा ना म्हणत जेवण मला नोकरी लागणार ही मला जिद्द पुढची होती म्हणून मी काय पण खाल्लं नाही.
0: कंट्रोल केलंस.
1: होय.
0: ग्रेट. मग प्रेम आता 8वी मध्ये शिकतोयस तू आणि एवढं म्हणजे बालवाडी पासून याची सुरुवात केलीस तू, मग ह्याचं जे सिलेक्शन झालंय मद्रास रेजिमेंटल सेंटर मध्ये जे तुझं सिलेक्शन झालं ते कशा पद्धतीनं झालं, म्हणजे काय प्रोसिजर होतं नेमकं?
1: ते अंडर 14 होतं. ते त्यांनी सिलेक्शन करून घ्यायचे.
0: बर.
1: म्हणजे मला एक सरांनी पाठवले पॅम्पलेट, इथं आहे तू जा म्हणून. फर्स्ट पुण्याला गेलो होतो आणि ते मला फिजिकल मध्ये काढले वजन आणि उंची भरली नाही लास्ट मुमेंटला.
0: बर.
1: तिथं पण दुसरा आलेला, कितवी मध्ये होतो मी, पाचवी मध्ये होतो तेव्हा काढले आणि पॅम्पलेट पाठवले 2024 मध्ये आता सरांनी. आणि तिकडे जायला मला आवड आली, तिकडे आता होतंय सिलेक्शन म्हणून आणि तिकडे गेलो आणि तिथे सिलेक्शन झालं. पण आता 24 तारखेला जॉईनिंग आहे.
0: 24 सप्टेंबर.
1: होय.
0: मग हे सिलेक्शन साठी तू कुठल्या गावाला गेला होतास?
1: विलिंग्टनला, ओटी विलिंग्टन.
0: नाही आता जाणार तिकडं तू. पण जे परीक्षा दिलास किंवा ज्याच्यावर तुला सिलेक्ट केलं ते ठिकाण कोणतं होतं?
1: मद्रास.
0: मद्रासला जाऊन?
1: होय.
0: मग त्याच्यामध्ये म्हणजे जसं तुझं पहिलं हाईट कमी होती, वजन कमी होतं म्हणून तुझं रिजेक्शन झालं, तसं इथं आता सगळं परफेक्ट झालं?
1: परफेक्ट आहे.
0: मग असं की एक डिस्टन्स असं पळायला वगैरे लावले?
1: लावले.
0: किती किलोमीटर?
1: फक्त 800 मीटर लावले.
0: बर.
1: आणि 60 मीटर लॉंग जम्प, बॉल थ्रो, असं करायला सांगितले. जम्प, हाय जम्प सगळं करायला सांगितलं.
0: म्हणजे हाय जम्प, लॉंग जम्प वगैरे त्या पण ऍक्टिव्हिटीज घेतल्या तुमच्या आणि त्या सगळ्यांवरती तुझं सिलेक्शन झालं. ओके. मग आता ह्या सेंटरच्या अंडर तू शिकल्यानंतर काय असा बदल होणार आहे स्वतःमध्ये किंवा काय असं अचीव होणार आहे तुला?
1: मला ऑलिम्पिक खेळायची जिद्द आहे. तिथं ऑलिम्पिक साठी भरपूर तिथे प्रयत्न होतो, पाठवतात त्यांनी.
0: बर. त्यांच्याकडून? ओके. मग आता तू तिथंच राहायचं?
1: तिथेच राहायचं.
0: आणि बाकीचं शिक्षण मग पुढचं
1: त्यांनी देतात, ते आहे शाळा.
0: ओके. म्हणजे तिथं शिकत शिकत ह्या पण ऍक्टिव्हिटी मध्ये प्रॅक्टिस करून घेतलं जातं तुमचं?
1: होय.
0: मग आता 24 तारखेला जाणार तू प्रेम आणि त्या सगळ्याची मग तयारी कशी चालली तुझी?
1: चालले बरोबर. संतोष दरेकर सर, वायपी नाईक सर, भरमाना शट्टुप्पा देवरमणी सर यांनी सगळ्यांनी मला किट दिले.
0: आणि मी असं ऐकलं की आपले जे बेळगावचे जिल्हाधिकारी आहेत त्यांनीही तुला काही मदत केली?
1: मदत केली. होय.
0: अरे वा. म्हणजे सगळ्यांच्याकडून तुझं कौतुक करण्यात आलं तर?
1: होय.
0: एवढं चांगलं कामच केलंस तू आणि तुझी जिद्द जी होती ती व्यवस्थित सांभाळलीस तिला आणि त्याच्यावरती तू प्रयत्न करतोय. बाकीच्या मुलांच्याकडे लक्ष देऊन तू स्वतःला म्हणजे तिकडं डिस्ट्रॅक्ट नाही केलंस, एका ह्याच्यावरती स्थिर राहिलास तू आणि त्याच्यामुळं हे तुला आता मिळालं त्याचं फळ असं म्हणायला हरकत नाही. तर मग वेलिंग्टन या गावाला तू जाणार आहेस म्हणजे इकडं तू जाणार आहेस, तर त्याच्याबद्दल काही माहिती नसते किंवा तू अजून खूप छोटा आहेस, मग तिकडं जाण्यासाठी तुझी मनाची तयारी केलीस का?
1: केले.
0: काय वाईट वाटत?
1: नाही.
0: छान. म्हणजे पूर्णपणे मनाची तयारी झालेली आहे तर?
1: होय.
0: मग तिकडे तू किती वर्ष राहणार?
1: तिकडेच
0: आता. आता म्हणजे पुढचं शिक्षण सगळं त्यांच्याकडे?
1: त्यांच्याकडे.
0: ओके. म्हणजे ते फ्री मध्ये आहे की आपल्याला काही फीज वगैरे द्यावी लागते?
1: फ्री मध्ये.
0: फ्री मध्ये. बर. मग घरचे काय म्हणतात आता तू एवढ्या लांब जाणार प्रेम? घरच्यांचं काय मत आहे?
1: आता फोन लावून आलेत घरचे, त्यांनी गेल्या पटात कशी तयारी चालते हे आम्हाला सांग असे.
0: घरी कोण कोण असत?
1: पप्पा, मम्मी, मोठे पप्पा, मोठी आई, आजी, दीदी आणि भाऊ एवढे.
0: बर. तुझ्यापेक्षा लहान भाऊ आहे?
1: होय.
0: बर. आणि दीदी काय?
1: दीदी मोठी आहे.
0: छान. म्हणजे सगळी जॉईंट फॅमिली आहे?
1: होय.
0: मग प्रेम एवढ्या सगळ्यांच्या मधून तुला आता जावं लागणार आहे शिकण्यासाठी काहीतरी, होय ना? तर मग आताही तुझं सध्या ते धावण्याचं प्रॅक्टिस चालू आहे का?
1: आहे.
0: मग आता कोण प्रॅक्टिस घेत आहे तुझं?
1: पप्पा आणि कोलेकर सर
0: त्यांचं. ओके. पप्पाही क्रीडा क्षेत्रात काही ऍक्टिव्ह आहेत की त्यांनाही फक्त आवड म्हणून ते
1: आवड म्हणून
0: घेतात? बाकी असं काही म्हणजे खेळामध्ये वगैरे काही नाहीये?
1: नाही. फिजिकल मध्ये पप्पांना काढले होते आर्मीमध्ये म्हणून मला पप्पांनी मला आर्मीमध्ये असं ऑलिम्पिक मध्ये खेळायचं म्हणून त्यांची पण जिद्द होती मग मला तयार केले त्यांनी होत नाहीत म्हणून.
0: बरोबर. म्हणजे पप्पांचं जे स्वप्न आहे ते तू पूर्ण करणार म्हण आता?
1: होय.
0: छान. प्रेम याच्यासाठी वेणुधोनीच्या पूर्ण टीम कडूनही तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत की तू जे आता शिकण्यासाठी जातोयस किंवा तुझी जी जिद्द आहे ऑलिम्पिक मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुझी ही आतापासूनची तयारी आहे त्यासाठी आमच्या वेणुधोनीच्या पूर्ण टीम कडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा. लवकरच तुझं स्वप्न पूर्ण व्हावं अशी आम्ही प्रार्थना करू. आणि खूप लहान आहेस तू आणि एवढ्या लहान वयात एवढी मोठी जिद्द बाळगणं खूपच कौतुकाचं आहे प्रेम. तर मला सांग याच्या व्यतिरिक्त तुझ्या आणखीन काही आवडीनिवडी आहेत का?
1: नाही.
0: काहीच नाही? खेळणं असेल किंवा काही चित्र काढणं, गाणी ऐकणं किंवा टीव्ही बघणं? कायच नाही, फक्त ह्याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेशन आहे तुझं पूर्ण. बर मग आता आठवी मध्ये शिकतोस, मग शाळेचा अभ्यास वगैरे कसं मॅनेज करतोस तो?
1: सकाळी 5 वाजता उठतो, 8 वाजेपर्यंत व्यायाम करतो, 8 ते 9 वाजेपर्यंत अभ्यास, म्हणून 9 ते 10 वाजेपर्यंत शाळेची तयारी.
0: 10 ला शाळा,
1: हो
0: 10 ते 5:15. बर, आणि आल्यावर?
1: आल्यावर आणि रनिंगला जायचं 6:30 पर्यंत, आणि 7 ते 8 अभ्यास करायचं, आणि जरा असं टीव्ही बघून आणि झोपायचं.
0: हे रोजचं शेड्यूल?
1: रोजचं शेड्यूल.
0: बर, आणि मग अभ्यासामध्ये कसं आहेस तू, म्हणजे कुठला विषय आवडीचा किंवा कुठला आवडत नाही, कठीण जातो असं काही?
1: विज्ञान, गणित, इंग्लिश, कन्नड,
0: हे काय
1: आवडीचे विषय.
0: अरे वा, उलटा आहे मग तुझं. बर, आणि कुठला आवडत नाही विषय? मग
1: आवडतो, अरे तेवढा आवडत नाही, मराठी, गणित असे आवडत नाही.
0: ते का लेवल वरती
1: टप राहतात ते जरा आवडतात.
0: ते आवडतात तुला? असं कसं उलट तुझं?
1: टप असलेले जरा मेंदू चालतोय जरा.
0: बर,
1: साधा असलं तर लवकर येतय.
0: म्हणजे तुझं असं मत आहे की मेंदूला आपण सतत चालना देत राहायला पाहिजे, सतत तो ऍक्टिव्ह राहायला पाहिजे.
1: होय.
0: म्हणजे अवघड विषयाचा जेव्हा आपण अभ्यास करायला बसतो त्यावेळी जरा खूप लक्ष देऊन करतो आणि खूप जरा विचार करतो, प्रॅक्टिसही करतो. चांगले विचार आहेत प्रेम तुझे. आणि मग फोन वगैरे वापरतोस की
1: नाही?
0: सोशल मीडिया
1: नाही?
0: छान. बर, मग आता तू 24 तारखेला जाणार आहेस, मग अजूनही सतत तुझी प्रॅक्टिस चालू आहे धावण्याची?
1: चालू आहे.
0: ओके. प्रेम, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, आणि तुझं जे हे सिलेक्शन झालेलं आहे त्याच्यासाठी तू खूप प्रयत्न केलेस, तुमच्या घरच्यांचा सपोर्ट होता, आणि तुझी आता सगळी नावं सांगितलीस, त्यांचंही मार्गदर्शन तुला वेळोवेळी मिळत राहिलं, तर खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि तू आलास इकडं आमच्याशी एवढ्या छान छान गप्पा मारलास, त्याबद्दल थँक्यू सो मच. हा होता आजचा बालविश्व. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका, आणि त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा एका नवीन कार्यक्रमासोबत उद्या पुन्हा येईलच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 KLE कनसू. नमस्कार.

0: मैं सहज शिंदे बोल रहा हूँ, आप सुन रहे हैं केली वेणु ध्वनि 90.4 FM बेलगाम का पहला रेडियो स्टेशन।
1: बेळगाव मधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे। तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील। केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणे आणि योग्य उपचार करणे, तुमच्या आरोग्याची काळजी घेणे हेच आमचे ध्येय। तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव। फोन नंबर 0831 2486286।

माझं नाव कलापिनी कोमकळी. मी देवासून आले आहे. शास्त्रीय संगीत गाते. ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणुध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो हीच इच्छा. धन्यवाद.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: केली विश्वविद्यालयाच्या केली स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात. हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून. स्थळ आहे केली कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467993.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नगर बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थतर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIEC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

बेळगाव मधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केले कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलेज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलेज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केले कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केले कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते। केले विश्वविद्यालयाच्या केले स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात। हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स। 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून। स्थळ आहे केले कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी। अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467993।

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटतील।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येथे।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: KLE ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ KLE ಸಂಗೀತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ ಸಮೂಹ ಗಾಯನ ಸ್ಪರ್ಧೆ. ಪ್ರೌಢಶಾಲೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆಗಳು ಮತ್ತು ಪದವಿ ಪೂರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ಜನಪದ ಗೀತೆಗಳು. ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 11 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಸಮಯ 9 ಗಂಟೆಗೆ. ಸ್ಥಳ KLE ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಸೆಂಟರ್, 300-seater hall, JNMC ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9886103520 ಹಾಗೂ 9916467993.

नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत. तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. हा, आपण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनच बाहेर प्रवासातच घालवत असतो. त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं. आणि या वेणूध्वनीच्या या 90.4 वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत, तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या, हेच मी तुम्हाला आवाहन करते. थँक्यू.

माझं नाव कलापिनी कोमकळी. मी देवासून आले आहे. शास्त्रीय संगीत गाते. ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणुध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो हीच इच्छा. धन्यवाद.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.